0: बहुनी OMR पत्राणि कृत्रिमाणि प्राप्तानि NTA इत्यनेन उक्तम् यत् प्राप्तस्य प्रत्येकस्य पत्रस्य सक्रियरूपेण परीक्षणं क्रियते परन्तु यदि कृत्रिमं अथवा AI जनितानि OMR पत्राणि प्रस्तुयन्ते तर्हि गभीराः न्यायिक परिणामाः भवितुम् अर्हन्ति इति सचेतना दत्ता केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड CBSE द्वारा ऐषमः दशम कक्षायाः द्वितीय बोर्ड परीक्षायाः परिणामः घोषितः ये छात्राः द्वितीय बोर्ड परीक्षां लिखितवन्तः ते डिजी लॉकर रिजल्ट इत्यस्य माध्यमेन तेषां परिणामान् प्राप्तुं शक्नुवन्ति राष्ट्रीय शिक्षा नीतेः अनुशंसानाम् अनुरूपं CBSE संस्थया दशम कक्षायाः कृते अस्मात् वर्षात् बोर्ड परीक्षा द्वयं प्रवर्तितमासीत् केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः एस्टोनिया देशस्य आधिकारिक यात्रायाः समये टेलिन नगरे भारत एस्टोनिया व्यापार मंचं संबोधितवान् अस्मिन् अवसरे सः व्यापारे निवेशे नवीनतायां प्रौद्योगिक्यां च गहन सहकार्यस्य आह्वानं कृतवान् मंचे द्विपक्षीय आर्थिक सहकार्यस्य सुदृढीकरणाय नूतनानां मार्गाणां अन्वेषणार्थं उभय देशानां वरिष्ठ सर्वकारीय प्रतिनिधयः उद्योग नेतारः व्यापार प्रतिनिधि मंडलस्य च सदस्याः एकत्र आगताः सन्ति जम्मू कश्मीरे श्री अमरनाथजी यात्रा प्रतिकूल ऋतोः पूर्वानुमानं दृष्ट्वा पहलगाम बालताल इति द्वयोः मार्गयोः अपि अद्यारभ्य स्थगिता जाता एकः अधिकारी अवदत् यत् भारतस्य ऋतुविज्ञान विभागेन यात्रिकाणां सुरक्षां कल्याणं च सुनिश्चित्य आगामिषु कतिपयेषु दिनेषु ऋतोः प्रतिकूलतायाः पूर्वानुमानस्य अनन्तरम् एषः निर्णयः कृतः अधिकारी अवदत् यत् यावत् अग्रिम आदेशः न भवति तावत् बालताल नूनवान चंदनवारी आधारशिला शिभरात यात्रीणां अग्रे गमनस्य अनुमतिः न भविष्यति इति वार्ताः
1: इतु आकाशवाणि चित्रदुर्ग FM केंद्र समय सरियागि 7 गंटे 10 सेकंडुगळु ಕೇಳುಗರೆ ಚಳ್ಳಕೆರೆಯ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಗುರುಪೂರ್ಣಿಮೆ ಸದ್ಗುರು ಆಶೀರ್ವಾದ ಸದ್ಗುರು ದರ್ಶನ ವಿಶ್ವ ಸೇವೆಗಾಗಿ ಸಮರ್ಪಿತರಾದ ಚೈತನ್ಯ ಶಿವಶಕ್ತಿಯರ ದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇದೇ ತಿಂಗಳ 21ರ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಗೆ ಶ್ರೀ ವಾಲ್ಮೀಕಿ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪ ಬೆಂಗಳೂರು ರಸ್ತೆ ಚಳ್ಳಕೆರೆ ಇಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಪ್ರಜಾಪಿತ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಈಶ್ವರೀಯ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಇವರು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಜ್ಞಾನ ಶಿಬಿರ ಆತ್ಮೋದ್ಧಾರದ ಅಮೃತಧಾರೆ ಭಗವದ್ಗೀತೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇದೇ ತಿಂಗಳ 27ರಿಂದ 31ರವರೆಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ 7 ಗಂಟೆಯಿಂದ 8 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಎಸ್ಆರ್ ರಸ್ತೆ ಗಾಂಧಿನಗರ ಚಳ್ಳಕೆರೆಯಲ್ಲಿ ಆಯೋಜಿಸಿದ್ದಾರೆ ಸರ್ವರೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆಯಲು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಆಯೋಜಕರು ಕೋರಿರುತ್ತಾರೆ

0: श्री राम कथा मर्मज्ञ डॉक्टर कुमार विश्वास जी के साथ श्री रामचरितमानस की भाव रस संगीत यात्रा संपूर्ण श्री रामचरितमानस सोमवार से शुक्रवार सुबह 7 बजे और दोपहर 12:30 बजे डीडी नेशनल और वेव्स ओटीटी पर
1: ಕೇಳುಗರೆ ಇಂದು ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಗೆ ನಮ್ಮ ನಿಲಯದಿಂದ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿರುವ ನಮ್ಮ ಹಾಡು ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ವಾಟ್ಸಪ್ ಸಂದೇಶಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇಂದು ಪ್ರಸಾರವಾಗಲಿರುವಂತಹ ಗೀತೆಗಳು ಹೀಗಿವೆ. ಜೂಟ್ ಚಿತ್ರದಿಂದ ಈ ಗೀತೆ